नमस्ते रीड इंडिया, मेरा नाम उमा गणेश दारू है और मैं करमाड़ गांव में जो रीड इंडिया सेंटर है वहाँ एज अ ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपके सामने एक कविता पेश करने वाली हूँ जिसका नाम है कना। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुनी आली गेली घरट्यात राहून। माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडी ठेवली। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे आहे, पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।